धनत धनत तत् झनत झनत तत् धनत धीमेत घन झन धीमे घन झन धीमे घन झन धीमे धींग